0: श्रोते हो नमस्कार, मी सीमा कुलकर्णी आपणा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज या विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत आहे
1: श्रोते हो नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. समस्त श्रोत्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
0: श्रोते हो, शरद ऋतूची चाहूल लागते आणि अश्विन मास अवतरतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. घराघरात, सार्वजनिक मंडपात, मंदिरात आई जगदंबेची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि संपूर्ण परिसर हा एका भक्तिमय आणि चैतन्यमय ऊर्जेनं उजळून निघालेला आहे.
1: आणि या चैतन्यमय ऊर्जेसोबत घटाच्या भोवती

0: पेरलेल्या धान्यातून अंकुर हळूहळू डोकावू लागले आहेत. नवरात्राच्या या 9 दिवसात आरती, पूजा अर्चा, सप्तशतीचे पाठ आणि दांडिया गरब्याच्या तालावर थिरकणारी पावलं यामुळे सर्वत्र मंगलमय उत्साही वातावरण तयार झालं आहे. नवरात्रामध्ये देवीच्या पूजा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये फुलोरा सजवणं, परडी भरणं, जोगवा मागणं अशा अनेक प्रथा घराघरात आहेत.
1: नवरात्रीत आई जगदंबेच्या विविध रूपांचं 9 दिवस पूजन केलं जातं. त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्याला दिसतं देवीचं महिषासुर वर्दिनीचं रूप. जेव्हा अज्ञानाचा, अन्यायाचा आणि असुरांचा अत्याचार वाढला होता तेव्हा सर्व देवांच्या तेजातून आद्य शक्ती दुर्गेचा जन्म झाला. 9 दिवस आणि 9 रात्री चाललेल्या भीषण युद्धानंतर देवीनं महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण सृष्टीला अन्यायातून मुक्त केलं.
0: महिषासुराचा वध म्हणजे वाईट दुष्ट प्रवृत्तीवर, अहंकारावर, चांगुलपणानं तेजानं मिळवलेला विजय आहे. आजच्या युगात महिषासुर कोठे आहे? तर आजचा महिषासुर समाजातल्या अनिष्ट प्रथांमध्ये आहे आणि स्त्रियांच्या मार्गात येणाऱ्या अनेक अडचणीमध्ये आहे. आपल्याच मनातील भीती, संकोच, नकारात्मकतेमध्ये सुद्धा दडलेला आहे. या सर्व वाईट प्रवृत्तीचा वध करण्यासाठी आजच्या प्रत्येक स्त्रीला दुर्गेची 9 रूप स्वतःमध्ये जागी करावीच लागणार.

0: अगदी बरोबर. आता पहा ना, दुर्गेचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री. शैलपुत्री पर्वत राजाची कन्या, जी सिरता आणि धैर्यावरील निष्ठेचं प्रतीक आहे. आजच्या काळात जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार करते, सगळ्या अडचणींवर मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, तेव्हा तिच्यात शैलपुत्रीचं रूप प्रकट होतं.
1: देवीचं यानंतर जे रूप येतं ते म्हणजे ब्रह्मचारिणी. संयम, ज्ञान आणि तपाचं हे रूप. आजच्या युगात शिक्षण असो वा स्पर्धा परीक्षा, अत्यंत कष्टानं आणि निष्ठेनं आपलं ध्येय साध्य करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीत आणि स्त्रीमध्ये ब्रह्मचारिणीची ही तपश्चर्या दिसते.
0: देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा, जे मनावरील ताबा आणि धैर्याचं प्रतीक आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात स्वतःचं मानसिक संतुलन राखून कुटुंबाची काळजी घेणं आणि नोकरी व्यवसाय सांभाळणं हे चंद्रघंटेच्या धैर्याशिवाय शक्य नाही.

0: कुष्मांडा देवीचं चौथं रूप, ज्या देवीनं आपल्या मंद हास्यानं संपूर्ण सृष्टीची रचना केली. आजची स्त्री जेव्हा तिच्या कल्पकतेनं सर्जनशीलतेनं नवीन व्यवसाय, नवीन उद्योग किंवा नवीन विचार सुरू करते, तेव्हा ती कुष्मांडा देवी सारखीच निर्मितीची ऊर्जा वाहून येत असते.
1: स्कंद माता हे देवीचं पाचवं रूप, वात्सल्य आणि मातृत्वाचं असीम प्रतीक. आजची स्कंद माता ही केवळ मुलांचं संगोपन करणारी आई उरलेली नाही, ती तिच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ढाल आहे आणि तिच्या कामाच्या ठिकाणी सहकार्यांना एकत्र घेऊन जाणारी एक सक्षम मार्गदर्शक सुद्धा आहे.
0: कात्यायनी देवीचं सहावं रूप, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी योद्धा देवी. आज जेव्हा एखादी स्त्री अत्याचाराविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाविरुद्ध आव्हानात्मक आवाज उठवते, तेव्हा तिच्यात कात्यायनी देवीचं निर्भीड रूप दिसतं.

देवीचं सातवं रूप म्हणजे कालरात्री, अत्यंत भयंकर पण अज्ञानाचा आणि अंधाराचा नाश करणारं हे रूप. आजच्या युगात स्त्रीच्या मार्गात येणारे नैराश्य, संकोच, भीती आणि समाजातील वाईट नजर या सर्व नकारात्मक गोष्टींना भस्मसात करणारी आंतरिक ताकद म्हणजे कालरात्री.

0: माता देवीचं सोज्वळ आठवरूप महागौरी, शांतता, स्वच्छता आणि पवित्रतेचं हे रूप आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काम करणाऱ्या, समाजात दया आणि सहसंवेदना जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये महागौरीचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं.
1: सिद्धिदात्री हे देवीचं नवं रूप, सर्व ज्ञान, यशाची सिद्धी आणि परिपूर्णता देणारी देवी. जेव्हा स्त्री स्वतःच्या कर्तृत्वानं यशाच्या शिखरावर

पोहोचते आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करते, इतरांना पुढे जाण्यासाठी दिशा दाखवते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सिद्धिदात्री ठरते.

0: श्रोतेहो, घटस्थापनेपासून सुरू झालेला हा प्रवास महिषासूर वधापर्यंत आणि नवदुर्गेच्या नऊ गुणापर्यंत पोहोचतो. आजची स्त्री ही अबला नसून ती स्वयंसिद्ध आहे. तिच्यात निर्माण करण्याची ताकद आहे, पोषण करण्याचं वात्सल्य आहे आणि प्रसंगी संकटावर मात करून असुरांचा वध करण्याचं धाडसही आहे.
1: म्हणूनच या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आपण आई जगदंबेच्या आराधनेसोबतच आपल्या घरातील, समाजातल्या आणि हो स्वतः मधील सुद्धा या स्त्री शक्तीचा आदर करूया आणि तिच्यातील दुर्गेला ओळखूया, तिला सन्मानानं पुढे जाण्यासाठी पाठबळ देऊया.
0: श्रोते हो, आद्य शक्ती जगदंबा तुम्हा सर्वांना उदंड आरोग्य, यश आणि सुख समृद्धी प्रदान करो. याच मंगल प्रार्थनेसह आपण सर्वांना पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
2: या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्य नमस्तस्य.

श्रोते हो, आताच आपण दुर्गेची नऊ रूप आणि आजची स्त्री हा नवरात्री विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं सीमा कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, निशिगंधा मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर सोमवारी आणि बुधवारी दुपारी 2:30. आणि श्रोते हो, आता निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूयात येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.